श्रोते हो, सुप्रभात. FM बँड 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर 4 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 25 मे 2026. यावेळी सकाळचे 5:59 होत आहेत. आमच्या आजच्या सभेला आता मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

श्रोतेहो, हॅलो डॉक्टर. या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज सोमवार दिनांक 25 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर वरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए AFCAT 2 of 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर.
2: श्रोतेहो, हेलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमा विषयी निवेदन. आज सोमवार दिनांक 25 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर वरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, गीतगंगा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अश्विनी भिडे देशपांडे यांच्या आवाजात हे गीत.

श्रोतेहो आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत त्यागराज खाडीलकर यांच्या आवाजात ही गवळण.

गीतगंगा कार्यक्रमात आता ऐकवित आहोत आम्ही सातपुते. या चित्रपटासाठी सचिन पिळगावकर यांनी गायलेलं गीत.

श्रोते हो आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. दीपक नारायणगावकर आणि मीरा नारायणगावकर यांच्या आवाजात ऐकूया हे गीत.

आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा गीतगंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत.

श्रोते हो, हॅलो डॉक्टर. या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज सोमवार दिनांक 25 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर वरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. फोन नंबर्स पुन्हा एकदा लक्षात घ्या 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाल.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
6: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
5: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
7: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
8: हर घर सूर्यघर.
9: FM बैंड 100.6 MHz पर विविध भारती का ये नागपुर केंद्र है. अगला कार्यक्रम चित्रलोक अब से कुछ ही पलों में मुंबई केंद्र से.
10: ढाई शाम रोक लई ढाई शाम रोक लई और चक मुख चूम लई सर से मोरी चुनरी गई सर से मोरी चुनरी गई.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: श्रोते हो, हॅलो डॉक्टर. या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज सोमवार दिनांक 25 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: केयरफुल ये आप में संभावना बहुत ज़्यादा हो सकती है. लाइफस्टाइल चेंजेस रिड्यूसेस द कैंसर. तो हेल्दी लाइफस्टाइल रखना बहुत जरूरी है. रेड मीट है ये इसको अवॉइड करें, प्रोसेस मीट्स को अवॉइड करें, फाइबर ज़्यादा ले, हाइड्रेशन अच्छा ले और हेल्दी खाए. और आज की कंडीशन में जो श्रोता ने पूछा था कैंसर इज क्यूरेबल, तो ये मिथ कहीं नहीं जानी चाहिए कि कैंसर मंजे डेथ है. कैंसर इज डेफिनेटली क्यूरेबल, सिर्फ आपका अवेयरनेस की बहुत इंपॉर्टेंस रहेगा.
1: हाँ डॉक्टर मांदनिया सर, आपने बहुत अच्छी जानकारी हमारे श्रोताओं की दी. तर श्रोते हो हावता कॅनकेअर फाउंडेशन आणि मांधनिया कॅन्सर हॉस्पिटल रामदास पेठ नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय होता मोठ्या आतड्यांचा कर्करोग आणि तज्ज्ञ होते डॉक्टर सुशील मांधनिया. आजच्या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं दीपक भुते आणि सतीश कोडमलवार यांचं. निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि सादरकर्ते सचिन लाडोळे. तेव्हा मी भावना लोखंडे डॉक्टर सुशील मांधनिया यांच्यासह आपला निरोप घेते पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर वरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
2: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: हर घर सूर्यघर.
5: श्रोताओं, मिश्र संगीत के कार्यक्रम में आपका फिर से एक बार स्वागत. आइए अब सुनते हैं राजन दुबे को, सुनते हैं रचना अनुज तिवारी की.

0: श्रोताओं, अभी आप सचिन टंडन तथा परंपरा टंडन को सुन रहे थे। इसी के साथ आज का विश्व संगीत कार्यक्रम अब संपन्न होता है। एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। 10:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून गेल्या 2 आठवड्यातली ही 4थी दरवाढ आहे। आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपयांची तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ करण्यात आली। नवीन दरांनुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.20 रुपये प्रतिलिटर इतका झालाय। देशातील प्रमुख शहरांमध्येही इंधन दरांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे। मुंबई, कोलकाता, जयपूर, पटना आणि बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये पेट्रोलचे दर 110 रुपयांच्या पुढे गेले आहे। डिझेलच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली असून अनेक शहरांमध्ये दर 100 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे। पद्म पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। यावेळी 66 जणांना गौरवण्यात येईल। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित असतील। यावेळी 2 जणांना पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। उर्वरित पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येतील। राज्यातून 15 जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे। यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलंय। फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1.30 अब्ज खर्च केले तर मार्च महिन्यात हा खर्च 1.09 अब्ज होता असं यात म्हटलंय। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। चंद्रपूर जिल्ह्यात 4 महिलांना ठार करणाऱ्या वाघिणीला अखेर वनविभागानं जेरबंद केलाय। सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात शनिवारी संध्याकाळी विशेष पथकानं T2 या वाघिणीला भूल देऊन पकडलं। व्यापक शोध मोहीम, कॅमेरा ट्रॅप आणि ATPFच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली। परिसरात वाघिणीचे बछडे आढळले नसून त्यांचा स्वतंत्र शोध घेण्यात येणार आहे। अमरावती जिल्ह्यातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या 2022 मधील कार्यकारी परिषदेची निवडणूक अवैध ठरवत धर्मदाय आयुक्त राजेश इंगोले यांनी बदल अर्ज खारिज केला असून नव्यानं निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहे। तसंच नवीन निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी नियुक्त करून 30 दिवसात मतदार यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: यह है विविध भारती का नागपुर केंद्र। 11 बजे है मधुमालती कार्यक्रम के लिए कीजिए थोड़ा सा

0: QR कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।

0: श्रोतो, इस गीत के साथ ही आज का मधुमालती कार्यक्रम अब संपन्न होता है। एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। 11:57 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पद्म पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। यावेळी 66 जणांना गौरवण्यात येईल। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित असतील। यावेळी 2 जणांना पद्मविभूषण, 6 जणांना पद्मभूषण आणि 58 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। उर्वरित पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येतील। राज्यातून 15 जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे। यात नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल आणि अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथले जनार्दन बोथे गुरुजी यांचा समावेश आहे। नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे 26 मे ते 5 जून या दरम्यान सान्निध्य या विशेष परिसंवाद आणि व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे। पद्मश्री गुरु शोभना नारायण, पद्मश्री गुरु रामलालजी बारेठी, गुरु रानी खानम यांच्यासारखे नामवंत कथक गुरु या कार्यक्रमात सहभागी होणार आहे। कथक नृत्याचे लोकधर्मी, नाट्यधर्मी आणि पारंपरिक कलांशी असलेले संबंध यावर व्याख्यान, चर्चासत्र आणि लोककलांचं सादरीकरण होणार आहे। कलाकार, विद्यार्थी आणि रसिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन संचालिका आस्था कारलेकर यांनी केलं आहे। महाबळेश्वर पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात आज पहाटे एक स्कॉर्पिओ 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले। त्यातील 5 जणांचे मृतदेह हाती लागले असून आणखी 3 जणांचा शोध सुरू आहे। सातारा जिल्ह्याच्या कारेगाव तालुक्यातील आसगावचे हे तरुण शुक्रवारी दापोलीतील हरणे बंदर इथं फिरायला गेले होते। आज पहाटे परत येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी दरीत कोसळली। या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोकसंवेदना व्यक्त केले आहे। शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक महसूल अधिकाऱ्यांनी आठवड्यातून 1 दिवस ग्रामस्तरावरील महसूल यंत्रणा आणि प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट देऊन तपासणी करावी असे निर्देश महसूल अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी अमरावती इथं दिले। तपासणीत आढळणाऱ्या अडचणी आणि उणीवांची कारण मीमांसा करून धोरणात्मक बाबी शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्या असं त्यांनी स्पष्ट केलं। अमरावती दौऱ्यात त्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय, तलाठी कार्यालय तसंच सहजिल्हा निबंधक कार्यालयाची पाहणी केली। येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट तर अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। काल ब्रह्मपुरी इथं 47.2 तर नागपुरात 45.4 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: किया। इस अवसर पर श्री शेखावत ने नक्सली हिंसा के विरुद्ध लंबे संघर्ष पर प्रकाश डाला और इसे समाप्त करने में सुरक्षा बलों और सरकार की सराहना की। क्वाड के विदेश मंत्रियों की बैठक कल नई दिल्ली में होगी। इसमें ऑस्ट्रेलिया के विदेश मंत्री पेनी वोंग, जापान के विदेश मंत्री तोशिमित्सु मोतेगी और अमेरिका के विदेश मंत्री मार्को रूबियो हिस्सा लेंगे। विदेश मंत्री डॉ एस जयशंकर बैठक की अध्यक्षता करेंगे। अमेरिका के विदेश मंत्री मार्को रूबियो ने कहा है कि अमेरिका और ईरान ने होर्मुज जल डमरू मध्य को फिर से खोलने के लिए वार्ता में महत्वपूर्ण प्रगति की है। संवाददाताओं से बातचीत में मार्को रूबियो ने कहा कि ईरान के परमाणु कार्यक्रम और क्षेत्रीय सुरक्षा पर प्रारंभिक समझौता व्यापक वार्ता का मार्ग प्रशस्त कर सकता है। अमेरिका के विदेश मंत्री 4 दिन की भारत यात्रा पर हैं। नॉर्वे शतरंज प्रतियोगिता आज से नॉर्वे के ओस्लो में शुरू हो रही है। टूर्नामेंट भारतीय समयानुसार 8:30 से शुरू होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: ये है विविध आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल आणि गुरुकुंज मोझरी इथल्या जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान। आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे अर्थव्यवस्थेला आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ। काँग्रेस पक्षाची सरकारवर टीका। आणि 27 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या पूर्व मान्सून पावसाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी अमरावती जिल्ह्यातील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे समाजसेवक जनार्दन बापू बोथे यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। आपला हा पुरस्कार तुकडोजी महाराजांच्या विचारांना समर्पित असल्याची भावना बोथे गुरुजी यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली।
2: भारत सरकारने मला तो पद्मश्री पुरस्कार दिलाय। हा पुरस्कार तर मी पहिलेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी मनोमन अर्पण केलाय। माझी श्रद्धा आहे त्यांच्याप्रती। परंतु अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळाचं काम करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळी आहे आजच्या घडीला, त्यांनीही मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे। हा सर्व त्यांच्यासाठी ह्या भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो।
1: नागपूरचे उद्योगपती समाजसेवक आणि ऑपरेशन सिंदूरसाठी शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनाही आज पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आज राष्ट्रपती भवन इथं आयोजित पद्म पुरस्कार वितरण समारंभात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते। यावेळी 69 जणांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। त्यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। उर्वरित पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येणार आहेत। महाराष्ट्रातून यंदा 15 जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचं आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो। अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं पंतप्रधानांनी जनतेला केली आहे। त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या।
3: फॉर बिझनेसेस अँड कॉमन पीपल इट कॅन मीन हायर फ्युएल कॉस्ट, डिलेड कार्गो, costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
1: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज

अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही 4थी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहे. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. महिन्याभरात 4थ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. कापूस कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. पेट्रोल दरवाढीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. इराण युद्धाच्या नावाखाली केलेली ही दरवाढ आधीच महागाईनं पिसलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असून सरकारनं तात्काळ मागे घ्यावी आणि महागाई नियंत्रणात ठेवता येत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुर्ची सोडावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज नीट परीक्षेतील वारंवार होणाऱ्या त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. पेपरफुटीच्या आधीच्या घटनातून राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं कोणताही धडा घेतलेला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि आलोक आराधे यांच्या पीठानं केंद्र सरकार एनटीए आणि सीबीआयला नोटीस बजावत या प्रकरणी स्पष्टीकरण मागवलंय. तसंच एनटीएच्या कामकाजातील सुधारणांबाबत माजी इस्रो प्रमुख के राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी कशी झाली याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान एनटीएनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली विद्यापीठ सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. सरकारनं बकरी ईदची सुट्टी 28 तारखेला जाहीर केली त्यामुळे हा बदल केला आहे. या परीक्षेच्या उमेदवारांसाठी सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली आहे. मुंबई इथं 15 ते 21 जून दरम्यान या चित्रपट उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या द्वैवार्षिक महोत्सवात प्रामुख्यानं माहितीपट लघुकथापट आणि अॅनिमेशन अशा नॉन फीचर फिल्मचा समावेश असतो. सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी 10 लाख रुपयांचा सुवर्णशंख पुरस्कार दिला जातो. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरातील वाढत्या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देत पश्चिम नागपुरात तात्काळ 24/7 अखंडित वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. झीरो लोडशेडिंगच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारलं जात असताना नागरिकांना वारंवार वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिंगाबाई टाकळी दाभा गिट्टी खदान सदर रविनगर अंबाझरी फुटाळा आदी भागांमध्ये दिवस रात्र वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या विरोधात काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात बाहेर निदर्शनं करत राज्य सरकार आणि वीज विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील वीज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रशासन आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप ठाकरे यांनी केला. वीज कपात तात्काळ थांबवली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूक 2026 18 जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या 23 मे रोजी जिल्हाधिकारी तहसील नगर परिषद आणि पंचायत समिती कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. मतदार यादीवरील दावे आणि हरकती 29 मे पर्यंत दाखल करण्यात येणार असून अंतिम मतदार यादी 4 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या माने रुग्णालयात बेकायदेशीर गर्भलिंग निदान तपासणी रुग्णालयाचे संचालक माजी सरपंच डॉक्टर विवेक माने यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या रुग्णालयात बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं सापळा रचून ही कारवाई केली. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भालांजन गावाजवळील विहिरीत एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये 35 वर्षीय विजय किराडिया आणि त्यांच्या 4 लहान मुलांचा समावेश असून प्राथमिक माहितीनुसार ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. जळगाव जामोद पोलीस आणि न्यायवैद्यक पथकानं घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास सुरू आहे. विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून अमरावती आणि पश्चिम विदर्भात कमाल तापमान 45 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 27 आणि 28 मे पासून विदर्भातील काही

भागात हलक्या मान्सून पूर्व पावसाची शक्यता असून तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होऊ शकते. अमरावती अकोला परिसरात 29 आणि 30 मे रोजी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मान्सून अरबी समुद्राच्या दक्षिण भागात तसंच मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात पोहोचला असून 30 मे पूर्वी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी इथं आज सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ गडचिरोली इथं 46.2, चंद्रपूर आणि नागपूर इथं 45.6, अकोला इथं 44 आणि गोंदिया इथं 43, तर वर्धा इथं 42 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल आणि गुरुकुंज मोझरी इथल्या जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान. आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे अर्थव्यवस्थेला आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. काँग्रेस पक्षाची सरकारवर टीका. आणि 27 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या मान्सून पूर्व पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे 100.6 MHz. 6:15 झाली प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. सांजधारा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना विद्या राऊतचा नमस्कार. श्रोते हो, सांजधारा कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवीत आहोत देशभक्ती गीत. शाहीर पिराजी सरनाईक यांची रचना, त्यांच्याच आवाजात ऐकूया. संगीत मधुकर पाठक यांचं आहे.

युगायुगाने भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता

यावेळी उत्तरेकडे बलाढ्य मोंगलशाही, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्दी, इतक्याशी मुकाबला करून स्वराज्य स्थापन सोपं नव्हतं। पण ती जिद्द आणि महत्वाकांक्षा शिवबाच्या रोम रोमात भरली होती। म्हणूनच

अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करून उभा राहिला. तो शिवाजींना किल्लेदाराला घेराव घालतात किल्लेदार शरण आला. किल्लेदार शरण आला बिनशर्त तोरणा किल्ला शिवबाच्या स्वाधीन केला. यावेळी 15 वे वर्ष होते.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, वैशाख शब्द उच्चारताच वैशाख वणवा शब्द आणि उन्हाळ्याच्या तापलेल्या उन्हाच्या झळा आठवतात. झाडी झुडपे अबोल अबोल रान सारे, दाह घेऊन फिरे ग्रीष्माचे रानवारे. असा हा वैशाख मास, रखरखत्या उन्हात प्रसन्नतेचे शिंपण करणारा वैशाख मास आता सुरू आहे. तर ऐकूया अरुण दाटते आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात मंगेश पाडगावकरांचं गीत, स्वरबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

श्रोते हो, मराठी गीतांचा हा सांजधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राच्या विविध भारती केंद्रावरून FM बँड 100.6 MHz वर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रुती हो, आसान हॉस्पिटल धंतोली नागपूर. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? उद्या मंगळवार दिनांक 26 मे 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर सागर चिद्दरवार. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 26 मे 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपला. श्रोतेहो, वैशाख महिना वसंत ऋतूचा मास म्हणूनच ओळखला जातो. प्रसन्नतेचे शीतल शिंपण करणारा हा ऋतू इंग्रजी महिन्याच्या एप्रिल आणि मे महिन्याच्या दरम्यान येतो. या महिन्यातच शेतकरी पीक कापणीला सुरुवात करतात. पंजाब प्रांतात याच महिन्यात बैसाखी हा उत्सव साजरा करतात. ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत. शब्दरचना विठ्ठल वाघ यांची आणि या गीताला संगीत अनिल अरुण यांनी दिलं आहे.

श्रोते हो, चैत्रामध्ये सुरू झालेलं ऊन वैशाखमध्ये आणखीच वाढत जातं. या दिवसांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येताना त्यालाच वैशाख वणवा असं म्हटलं जातं. नटरंग चित्रपटातलं गीत ऐकूया. बेला शिंदे यांच्या आवाजात गुरु ठाकूर यांच्या गीताला स्वरबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

श्रुती हो, या दिवसांमध्ये गहू ज्वारी ही पिकं शेतात तयार झालेली असल्यामुळे या दिवसांमध्ये पूर्ण वर्षाच्या धान्याची साठवण केली जाते. याच दिवसांमध्ये वर्षभरात लागणारे पापड, कुरड्या, पापड्या यांची वाळवणी उरकून त्यांची पण साठवण केली जाते. ऐकूया सचिन पिळगावकर यांच्या आवाजात वसंत बापट यांची गीतरचना. संगीत अजय अतुल यांचं. चित्रपटाचं नाव आहे अगबाई अरेच्चा.

श्रोते हो, सर्वात महत्वाचं म्हणजे फळांचा राजा आंबा सगळीकडे सोनेरी रूपात झळकायला लागतो. अक्षय तृतीयेसारखा सण ही याच महिन्यात येत असल्यामुळे याला माधव मास असंही म्हटलं जातं. ऐकूया उर्मिला धनगर आणि राहुल सक्सेना यांच्या आवाजात हापूस चित्रपटातलं गीत. संदीप खरे यांच्या गीताला स्वरसाज सलील कुळकर्णी यांनी दिला आहे.

चैत्र महिन्यात उन्हाचा कडाका प्रचंड असतो. वैशाखातली दुपारची वेळ कडक उन्हाची असते. अशातच शाळांना सुट्ट्या लागलेल्या असतात आणि मग आठवतं मामाचं घर. आजी आजोबांच्या प्रेमात आईस्क्रीम आंबे यांची चंगळच असते आणि उन्हाचा कडाका सोसवत नाही तेव्हा आठवण येते पावसाची.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हा मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा आम्ही संपवित आहोत. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार असल्यानं शहरातील विविध भागात सुरू असलेली पावसाळ्यापूर्वीची कामं युद्ध पातळीवर पूर्ण करावी, तसंच पावसाळ्यात नागरिकांना मदत करण्यासाठी मदत यंत्रणा, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक ती यंत्रसामग्री सज्ज ठेवण्याच्या सूचना मनपा आयुक्त डॉ विपिन इटनकर यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी केलेल्या तयारीचा तसंच आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. नागपुरात उन्हाळ्यात विजेची मागणी विक्रमी 950 मेगावॅटवर पोहोचल्यानं ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होऊन तात्पुरते वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. वादळी वारे, पावसाळापूर्व दुरुस्ती आणि सुरक्षेच्या कारणांमुळेही काही भागात वीज पुरवठा बंद ठेवावा लागत असून वीज कर्मचारी 24 तास सेवा देत आहे. दरम्यान जिल्ह्यातील वीज यंत्रणा मजबूत करण्यासाठी 1385 कोटी रुपयांच्या विकास कामांना गती देण्यात आली आहे. नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे 26 मे ते 5 जून दरम्यान सान्निध्य या विशेष परिसंवाद आणि व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. पद्मश्री गुरु शोभना नारायण, पद्मश्री गुरु रामलालजी बारेठी, गुरु रानी खानम यांसारखे नामवंत कथक गुरु या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कथक नृत्याचे लोकधर्मी, नाट्यधर्मी आणि पारंपरिक कलांशी असलेले संबंध यावर व्याख्यान, चर्चासत्र आणि लोककलांचं सादरीकरण यावेळी होणार आहे. कलाकार, विद्यार्थी आणि रसिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी केलं आहे. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र

व्यवहारमंत्री मार्को रुबियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. आयुष्मान भारत डिजिटल मिशननं एक महत्वपूर्ण टप्पा गाठला असून आता 100 कोटीहून अधिक आरोग्य नोंदी आयुष्मान भारत आरोग्य खाते आभाशी जोडल्या गेलेल्या आहेत. जोडल्या गेलेल्या नोंदींची संख्या गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमधील 50 कोटीवरून अवघ्या 15 महिन्यात दुप्पट होऊन 100 कोटीहून अधिक झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातील 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला. यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.

0: अधिक आरोग्य नोंदी आयुष्मान भारत आरोग्य खाते आभाशी जोडल्या गेलेल्या आहेत. जोडल्या गेलेल्या नोंदींची संख्या गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमधील 50 कोटीवरून अवघ्या 15 महिन्यात दुप्पट होऊन 100 कोटीहून अधिक झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातील 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला. यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.
1: आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. FM बैंड 14.6 MHz पर 7 बज चुके हैं. हमारा अगला कार्यक्रम जयमाला सुनिए मुंबई केंद्र से कुछ ही पलों में.

0: श्रोताओ, अभी आप सुन रहे थे कार्यक्रम चित्रलोक. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे. तेल कंपन्यांचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि विक्री अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. इंधनाचा कोणताही कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश तेल कंपन्यांना देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि इतर शुद्धीकरण केंद्रामधून नियमितपणे इंधन पुरवठा सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा अनावश्यक साठा करू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. शासकीय कामातील प्राधान्य असलेल्या जनगणनेच्या कामात दिरंगाई करणाऱ्या किंवा कर्मचाऱ्यांना या कामासाठी कार्यमुक्त करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संस्थांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ विपिन इटनकर यांनी दिले आहेत. ते स्वतः जनगणनेच्या कामात लक्ष देऊन आकस्मिक पाहणी करणार आहेत. शहराअंतर्गत सुरू असलेल्या जनगणनेच्या सद्यस्थितीचा आढावा त्यांनी आज घेतला, त्यावेळी ते बोलत होते. नागपूरचे उद्योगपती, समाजसेवक आणि ऑपरेशन सिंदूरसाठी शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या सोलर डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेडचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी आणि अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून समाजसेवा करणारे समाजसेवक जनार्दन बापूराव बोथे यांनाही आज राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज राष्ट्रपती भवन इथं आयोजित पद्म पुरस्कार वितरण समारंभात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यातील पेंच बहुउद्देशीय प्रकल्पाच्या कालव्यांची स्वच्छता आणि दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरी यांच्या नाम फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं एकत्र येत ही कालवा स्वच्छता आणि दुरुस्ती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे कालव्याच्या विसर्गक्षमतेत वाढ होईल आणि सिंचनाची व्यवस्था सुरळीत होण्यासह पाणी बचतही होणार असल्याचा विश्वास सिंचन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून अमरावती आणि पश्चिम विदर्भात कमाल तापमान 45 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी इथं आज सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ गडचिरोली इथं 46.2, चंद्रपूर आणि नागपूर इथं 45.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. सध्या वस्तूच्या एमआरपी व्यवस्थेत सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी केंद्र सरकारनं कायद्यात दुरुस्ती करणं आवश्यक आहे. विद्यमान सरकारनं ती दुरुस्ती करून सामान्य जनतेचे होणारे आर्थिक शोषण थांबवावे अशा आशयाचं निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एफएम बँड 100.6 MHz. 8:45 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करू काही क्षणातच.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अमित कुमार और येसुदास के आवाजों में सुनिए एम जे हशमत का लिखा गीत. संगीत शंकर जयकिशन का है. फिल्म का नाम है नारी.